0: टी20 महिला विश्व कप जीतने दे लई आकाशवाणी जलंधर तो सुनो आईसीसी टी20 महिला विश्व कप दे मुकाबलियां दी पल पल दी खबर भारत दे सारे मुकाबलियां दा ते सेमीफाइनल ते फाइनल मुकाबलियां दा अखी वेख्या हाल तुसी सुन सकोगे आकाशवाणी जलंधर दे एफएम रेनबो चैनल तो 102.7 मेगाहर्ट्ज ते
1: ਅਸੀਂ ਆਕਾਸ਼ਵਾਣੀ ਦੇ ਜਲੰਧਰ ਕੇਂਦਰ ਤੋਂ ਬੋਲ ਰਹੇ ਹਾਂ ਸ਼ਾਮ ਦੇ ਸਾਡੇ ਸਾਥ ਹੋਣ ਵਾਲੇ ਨੇ ਸੁਣਦੇ ਹਾਂ ਪੰਜਾਬੀ 'ਚ ਖਬਰਾਂ